0: sari-sari pahinai. Alauri bilauri bai jai dau gabnai. Bifang lai fang bendeng bai deng hazu kala sari-sari. Angkal gaya angkang doina kudemi. Sebelum gaya sebelum shtai sentini. Nolong mai bakri koi kantal tai zubari. Hindu, Musulman, Kristan, Kumse, Boibu. Ena enwin betara raubu rauzumbu. Rangza gazun don boibu hainari hazari. Thailai ujilai biawne thabai thate. Zuge zuge pushibai thawe muntan. Gole gole khumna muntan nukho bima zanin puri.
1: Dhanuni Rangzali Aidakhu. Pin boini simbol sibinai ar onnai khu bahornani jengjeni be aida khu phojobna labai denini aida khu deidendongmon dawaram boro are be undindu gothosa phorni methai khonnai are rejatnayao damdongmon keyboard profulle bosumatari kham logona bosumatari serja bolen narjari आरे जापखिंगाव दोमोन दावाराम बर' आरो पिन्टु भारत दे खुलुमबाय
2: एसेसन नोंथांमोना आगोलावनो फोसाव जाखांनाय उन्दै उन्दै फंमाय बिनानावमोननि रंजालि आफाद आयदाखौ खोनासंनबाय बे रंजालि आफाद आयदाखौ दैदेनदोंमोन दावाराम बर'आ बेजों लोगोसे रंजालि आफाद आयदायाबो एसेनोसै नोंथांमोना बे फोसावनायखौ आकाशवाणी गुवाहाटी मुवाबाहु दालायनि मिडियाम वेबनि 411.5 मिटार आरो 101.6 मेगाहार्सआव आरोबाव आकाशवाणी क'क्राझारनि 102 मेगाहार्स आरो आकाशवाणी धुबुरी सेन्टारनि 103.3 मेगाहार्सआवबो रिले खालामनानै फोसावनायखौ खोनानो मोनगासिनो दङ बे आकाशवाणी गुवाहाटी मुवाबाहु दालाय दायो फोसावलादों मेथाइनि आयदा आयदानि गिबियावनो खोनासंनो लानाय जादों निरोधा बसुमतारिनि गाराङाव नैबे गोदान मेथाइखौ मेथाइनि बाथ्रा चक्रधर बर' फैदिब्दिब्ला खोनासंदिनि